अंगे हंसने हंसनाथयो दंडे अमंडे प्रचंडे प्रमाथे न जाते न पाते न सत्रे न मित्रे स्वभूते भविखे भवान यचित्रे नरायं नरंगं नरूपं नरेखं नलोभं नचोभं भूतंग भेखं न सत्रं न मित्रं न नेहं न गेहं सदेवं सदा सर्व सर्वत्र स्नेहं न कामं न क्रोधं न लोभं न मोहं गजो नियच्छयाद अजव अजोहं न जन्मं न मरणं न वर्णं न व्याधं न रोगं न शोकं अभय निर्विखादं अछेदं।